0: Pujala Radio, de grootste van Nederland.
1: You are, depending on where you are.
0: You are.
2: तू जाने
3: toch, toch.
4: दिल को छू जाने वाले गाने सिर्फ उजाला रेडियो पर.